0: प्रोग्राम सेहत जी ॻाल्हि में कोशिशि कंदा आहियूं त मुख़्तलिफ़ जेके बि बीमारियुनि जे मुतालिक़ ॼाण हूंदी आहे उहा अवां ताईं नंढी पहुचाईंदा आहियूं। उन खां पोइ मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे हवाले सां मूंखे ख़बर आहे त असां मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो इलाज होम्योपैथिक दवाउनि वसीले कंदा आहियूं, जंहिंमें दम सहिको ऐं एलर्जी बुख़ार या जेके बि आम मर्ज़ हूंदा आहिनि, उन खां अलावा उहे मर्ज़ जेके डॉक्टर साहिबान ऑपरेशन जेको आहे सो रेफर कंदा आहिनि, मिसलन किडनी स्टोन थी वई, पिते जी पथरी थी वई, गुर्दे जी पथरी थी, मसाने जी पथरी, या जेको आहे सो प्रोस्टेट गदूद ऐं बवासीर। अहिड़े तरीक़े सां अॼु बवासीर जे हवाले सां अवां ताईं ॼाण पहुचाईंदा जेको असां बग़ैर ऑपरेशन जे इलाज होम्योपैथिक में जेको आहे सो कंदा आहियूं ऐं अलहमदिल्ला पेशेंट तमामु सिहतयाब थी वेंदा आहिनि। बवासीर जी नंढी हिकिड़ी जेकॾहिं ॼाण पहुचायूं त घणा, यानी असां उनखे पाइल्स बि चवंदा आहियूं, हेमोराइड्स बि चवंदा आहियूं। हिन में हिकिड़ी ॻाल्हि मरीज़ कन्फ्यूशन में अची वेंदा आहिनि, घणनि खे तकलीफ़ थींदी आहे त पोइ के चवंदा आहिनि बाबा तोखे फिस्टूला थी आहे, के चवंदा आहिनि तोखे फिशर थी आहे, के चवंदा आहिनि तोखे पाइल्स थिया आहिनि।
1: सिंधी में पाइल्स खे छा चइबो आहे उहो बि ॿुधायो।
0: मरीज़ इन में परेशान हूंदा आहिनि त मूंखे फिस्टूला आहे या फिशर आहे या पाइल्स आहिनि। एक्चुअल जेको आहे सो जेको पाइल्स हूंदो आहे, जंहिंखे असां सवली सिंधीअ में बवासीर चवंदा आहियूं, त बवासीर उहो हूंदो आहे,
1: हिकु लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे मोका, जंहिंखे
0: सिंधीअ में मोका बि, अञा सवली सिंधीअ में
1: उर्दू में
0: मोका बि चइबो आहे, ऐं जेको आहे सो मसा बि चवंदा आहिनि, असांखे मसा निकिरी आया आहिनि हेठो त या मोका निकिरी आया आहिनि। उहे इहे मोका हूंदा आहिनि जो एक्चुअली ईअं हूंदो आहे असांजे सॼे जिस्म में रगूं हूंदियूं आहिनि। सो अहिड़े तरीक़े सां अञा असांजी जेकी एनल हूंदी आहे, जेकी जॻह वहक वारी हूंदी आहे, उतां बि रगूं हूंदियूं आहिनि, लेकिन उते कुझु रगूं फूलजी वेंदियूं आहिनि कंहिं सबब जे करे। पोइ उहे जेके रगूं फूलजी वेंदियूं आहिनि पोइ उहे ॿाहिरि निकिरी ईंदियूं आहिनि, का हिकिड़ी रग निकिरी ईंदी आहे, का ॿ रग निकिरी ईंदियूं आहिनि, के टे रगूं निकिरी ईंदियूं आहिनि। पोइ उहे जेके रगूं निकिरी ईंदियूं आहिनि उन्हनि खे असुल में मौका चइबा आहिनि। पोइ ऐं इहो बि थींदो आहे, इन में ईअं बि थींदो आहे त हीअ फस्ट डिग्री में आहिनि, सेकेंड डिग्री में आहिनि। इहो बि साॻियो ई जेको आहे सो जवाबु आहे त जॾहिं हिकु रग निकिरंदी आहे त यानी फस्ट डिग्रीअ में हिक खां मथे जेको आहे सो त उहे मथे जेको आहे सो डिग्रीज़ हूंदियूं आहिनि। उन जा कुझु रीज़न्स हूंदा आहिनि के अंदरि जेको आहे सो रगूं पियल हूंदियूं आहिनि, के जेको आहे सो ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि वरी मथे चढ़ी वेंदियूं आहिनि, के जेको आहे सो किन मां रत जेको आहे सो रसंदो आहे, यानी हिकिड़ा खूनी बवासीर थींदा आहिनि, ॿिया बादी बवासीर थींदा आहिनि, जिन मां यानी ब्लीडिंग थिए त उनखे असां खूनी बवासीर चवंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां जीअं मां फिशर्स जी ॻाल्हि कई या फिस्टूला जी ॻाल्हि कई, त जेके फिशर्स थींदा आहिनि या फिस्टूला थींदा आहिनि, त फिस्टूला असल में जेको कट्स अची वेंदा आहिनि, यानी हिकिड़ो, ऐं इन जो मेन कारण चाहे बवासीर हुजे यानी मौका हुजनि, चाहे फिशर हुजे या फिस्टूला, इन जो मेन रीज़न जेको आहे मेन सबबु आहे कब्ज़। जॾहिं कब्ज़ थी वेंदो आहे त असांखे जेको आहे सो पाखाने करणु वक़्तु ज़ोर लॻाइणो पवंदो आहे, ऐं ज़ोर ॾियण जे करे जेको आहे सो इहे रगूं ॿाहिरि निकिरी ईंदियूं आहिनि, या ज़ोर ॾियण जे करे कट्स अची वेंदा आहिनि। जेके कट्स अची वञनि उनखे असां फिस्टूला चवंदा आहियूं, ऐं या वरी जेकी उते फोड़ो ठही वञे, फुंसी ठही वञे, उनखे असां फिशर चवंदा आहियूं। यानी इहो जेको आहे सो हिकिड़ो नंढो तारफ़ हुयो इन बीमारी जो, ऐं इन बीमारी में थींदो छा आहे, तकलीफ़ कहिड़ी थींदी आहे, तकलीफ़ इहा ई हूंदी आहे त जेको आहे सो माण्हू वेही न सघंदो आहे सही नमूने सां, यानी हुनखे हेठां सूरु थींदो आहे, अहिड़े तरीक़े सां बर्निंग थींदी आहे, जलन थींदी आहे, कुझु बि यानी जेको आहे सो यानी ईअं महसूसु थींदो आहे त इहा बाक़ाइदे जेको आहे सो हिकु काशे चीरजे थी पई। अहिड़े तरीक़े सां कब्ज़ जे करे अञा वधीक तकलीफ़ वधी वेंदी आहे, जलन सूर सड़क पैदा थी वेंदी आहे। इन्हनि जो होम्योपैथिक में कामयाबु तरीक़े इलाजु हूंदो आहे, होम्योपैथिक दवाऊं जेको आहे इन्हनि शयुनि खे पंहिंजी जॻह ते जेको आहे सो आणे छॾींदा आहिनि, चाहे ब्लीडिंग हुजे, चाहे मौका हुजनि, चाहे जेको आहे सो फिशर फिस्टूला, कुझु टाइम दवाऊं इस्तेमालु करण सां असांजो जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते जेको इलाजु कंदा आहियूं जर्मनी जूं कुझु मेडिसिन्स ॾींदा आहियूं, जिन सां जेको आहे सो पेशेंट बाक़ाइदे जेको आहे सो रिलीफ़ पाईंदो आहे, ऐं काफ़ी हद ताईं जेको आहे सो आराम सुकून महसूसु कंदो आहे,
1: महसूसु कंदो आहे, अलाह ते उन्हनि खे सिहत ॾिए थो, उहे सिहतयाब थी वञनि था।
0: असांजी बि इहा ई दुआ आहे त जेको आहे सो उहे सिहतमंद रहनि, लेकिन हिन जे लाइ कुझु जॾहिं कंहिंखे थी वञनि त उन जे लाइ परहेज़ तमामु ज़रूरी। रीज़न त मां तव्हांखे ॿुधायो त कब्ज़ आहे, उन जा ॿिया रीज़न इहो आहे त फास्ट फूड्स जेको माण्हू असांजो लाइफ स्टाइल आहे, असां सही नमूने सां जेको आहे खाधो टाइम ते न खाईंदा आहियूं, या जेको आहे देरि सां खाईंदा आहियूं, या अहिड़ा शयूं जेके मिसाल अहिड़ा खाधा इस्तेमालु कंदा आहियूं, ऐं बारबिक्यूज़ या फास्ट फूड्स, स्पाइसी शयूं, ॻाढ़ो मिर्च अॼुकल्ह ज़्यादा इस्तेमालु थिए थो, ऐं चांवर, देग जो चांवर घणो इस्तेमालु थिए थो।

कॉल शामिल थी हुई, पर अनफॉर्चुनेटली जगह तो उन्हनि सां नेटवर्क जो प्रॉब्लम हुई या उन्हनि कॉल ड्रॉप करे छॾी या कॉल ड्रॉप थी वई। बहरहाल ख़ैर उन्हनि सां ॻाल्हि थी वई दोस्तनि सां ऐं असां सां। अञा बि जेकॾहिं को कॉल ते ॻाल्हि ॿोल करणु चाहे थो अॼोके टॉपिक मुताबिक़ ऐं अॼोको जेको सुवालु आहे सो सिंपल आहे, अॼोके दौर जी लेटेस्ट रिडल आहे, लेटेस्ट उहा जेका आहे त गुज़ारत आहे उहा इहा आहे त मिल्क प्राइस ब्यूटी क्रीम प्रोडक्ट जी जेका डबी आहे हुन जा कलर कहिड़ा कहिड़ा आहिनि, या हिकिड़ो आहे या ॿ या टे आहिनि, जेको बि आहे उहो ॿुधाए असांखे, ऐं उहो ॿुधाए करे उहो इनाम जो हक़दारु थी वेंदो।

ॻाईंदी आहे, बार दिल तां ग़मनि जो ई लाहींदी आहे। शायरी सच ॻाल्हाईंदी आहे, बार दिल तां ग़मनि जो ई लाहींदी आहे। कंहिंखां रुसियल हुजे, कंहिंजो साथ थी अगर।